सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 13 आषाढ, शके 1948, अर्थात दिनांक 4 जुलै 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

0: सकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग.
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

होता संत ज्ञानदेव यांचा, गायला होता श्रुती गोखले यांनी. यानंतर ऐकूया शिवानंद पाटील यांनी गायलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग.

वसंत बापट यांची रचना आपण ऐकत होतात आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. संगीत होतं कानू घोष यांचं. या समूह गीताबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.

श्रोते हो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काही मिळवण्यासाठी धडपडत असतो, पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो की आपल्याला जे जे हवं ते त्या त्या वेळी मिळेलच असं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असं नाही. आपण मनापासून प्रयत्न करत असतो, दिवस रात्र मेहनत घेत असतो, पण तरीही बऱ्याचदा अपेक्षित परिणाम दिसत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो की माझ्याच बाबतीत असं का? कदाचित योग्य वेळ आलेली नसते. पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न कमी पडलेत किंवा आता प्रयत्न थांबवायचे. उलट त्या काळात आपल्याला दोन गोष्टींची सर्वात जास्त गरज असते, सातत्य आणि संयम. आता बघा, एखाद्या झाडाला आपण पाणी घालायला सुरुवात केली की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला छान फुलं किंवा फळं येत नाहीत, पण त्याला नियमित पाणी घालून त्याची काळजी घेतली तर योग्य वेळी ते झाड नक्की बहरणार. श्रोते हो, प्रत्येकाची वाट वेगळी असते, प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी असते. इतरांशी आपली तुलना करण्यात अर्थ नसतो. स्वतःवरचा विश्वास कायम ठेवून सातत्याने प्रयत्न करून संयम ठेवल्यास नक्कीच आपण आनंदाने जगू शकतो.

याबरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम संपवण्याची मला विनय गोरेगावकरला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. कमाल तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 24, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा सांताक्रूज वेधशाळेत 97% नोंदली गेली. पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 89.8 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात सतत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्याचबरोबर अधूनमधून ताशी 50-60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 26, किमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40-50 प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये गुजरात, कर्नाटक, केरळम किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45-55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम करणारे घटक या विषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग 4, सहभागी तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा भाग 4, सहभाग डॉक्टर स्नेहल दोंडे. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 सरीवर सरी या मालेत अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 54, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 स्वरांजली, गीतकार आदिती देशमुख, संगीत सुमंत गहाणकर, गायिका आहेत आकांक्षा नगरकर. सकाळी 9:45 नाट्यपराग नाट्यसंगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात, भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदानाचा आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्याशी साधलेला संवाद, त्यानंतर साहित्य सरिता या कट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम, दुपारी 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात शीतल पाटील या मैत्रिणीच्या स्वरचित कविता सादर करते ज्ञानेश्वर बोबडे, संध्याकाळी 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी, संस्कृत साहित्यातील सृष्टीगान हा संवादात्मक कार्यक्रम, लेखन आणि सहभाग वैशाली दापके तरंगिणी खोत, माझा वर माझा शिवार या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर नरेंद्र करंबेळे यांची मुलाखत.

0: संध्याकाळी 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन, रात्री 8:15 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 पंडित ध्रुवज्योती घोष यांचं सारंगीवादन, राग कोमल ऋषभ आसावरी. दुपारी 2:30 प्रिया सुरेश यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग नताई, पूर्वी कल्याणी आणि पिलू. संध्याकाळी 5:02 आदित्य गणेश यांचं कर्नाटक शैलीतलं बासरीवादन, राग बेगडे, आनंद भैरवी, जगन मोहिनी मोहिनी आणि शुद्ध सारंग. हे होते अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 6:42 झाली आहेत. कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणं आवश्यक असतं. बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असेल तर एकरी झाडांची संख्या अपेक्षित मिळते. यंदाच्या अल निनोचं सावट आणि बदलत्या हवामानामुळे पर्जन्य वितरणातील तफावत यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाच्या स्थितीत बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानानुसार सुरुवातीपासूनच योग्य तांत्रिक नियोजन करणं आवश्यक आहे. पुरेसा वाफसा असल्यास जमीन अंकुरणासाठी आवश्यक असते. कमी ओलाव्यामुळे बियाण्यास पाणी उपलब्धतेस अडथळा येतो. अतिपावसामुळे ऑक्सिजनचा अभाव होऊन बियाणं कुसतं. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. खरीप पिकांना उबदार तापमान आवश्यक असतं. खूप कमी किंवा जास्त तापमानामुळे उगवण मंदावते. तापमान स्थिर राहणं गरजेचं असतं. साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.

0: शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय, त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं, तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याचं काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे, आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चाललो आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो कुठेही फिरवतोय, म्हणजे एक लक्षात ठेवा नदीच्या मियँड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे त्या पद्धतीने नदी त्याला मियँड्रिंग म्हणतात, ते मियँड्रिंग आपण संपून टाकलं, आपण काय केलं आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाऊन प्लॅनिंगला पूर्ण मियँड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतो, मागच्या 4 भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 PM, 6:55 PM संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल.
3: आम्ही आकाशवाणी संप्रति वार्ता हा श्रोयंता प्रवाचिका रचा झा. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य राजस्थान गुजरात राज्ययोः एकदिवसीय यात्रायै प्रस्थास्यति. प्रधानमन्त्री सर्वप्रथमं राजस्थानस्य यात्रां करिष्यति, यत्र असौ अद्य प्रातःकाले जोधपुर विमानपत्तनस्य नूतन टर्मिनल इति भवनस्य उद्घाटनं करिष्यति. 80+400 crore rupees इयं परियोजना वार्षिकं 20 lakh yatrinah सञ्चालयितुं परिकल्पितमस्ति. असौ जोधपुरे संशोधित उड्डयन योजनायाः शुभारम्भोऽपि विधास्यति. अस्याः योजनायाः उद्देश्यं विमानन आधारित विकासस्य अग्रिमचरणस्य गतिं वर्धयितुमस्ति. एतदनन्तरं श्रीमोदी बालोतरा नगरस्य यात्रायां भविष्यति, यत्र असौ अद्य मध्याह्ने प्रायः 6,000+ crore rupees विकासपरियोजनानां लोकार्पणम् उद्घाटनम् आधारशिलां च स्थापयिष्यति. श्रीमोदी राजस्थानप्रशासनस्य विभिन्न विभागेषु नियुक्तेभ्यः प्रायः 40+ युवकेभ्यः नियुक्तिपत्राण्यपि प्रदास्यति. अनन्तरं सायंकाले प्रधानमन्त्री मोदी गुजरातस्य यात्रां करिष्यति. पाकिस्तानदेशात् सीमापारस्य भयोत्पादनस्य निरन्तरप्रयोजकत्वस्य प्रतिक्रियारूपेण सिन्धुजलसन्धिः स्थगितः अस्ति. गतरात्रौ नवदिल्ल्यां वार्ताहरैः सह वार्तालापं कुर्वन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीरजायसवालः अवदत् यत् सिन्धुजलसन्धिविषये भारतस्य स्थितिः सुसङ्गता अस्ति. सः अवदत् यत् पाकिस्तानदेशः सीमापारस्य भयोत्पादनस्य समर्थनं विश्वसनीयरूपेण अपरिवर्तनीयरूपेण च त्यक्तव्यम्. तीस्तानद्याः समग्रप्रबन्धन

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, बऱ्याचदा आपल्याला हवं असतं तेव्हा एखादी गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही, पण जेव्हा ती मिळते तेव्हा मग आयुष्यातला सगळा कोरडेपणा आपोआप दूर होतो. आणि अशाच आशयाची एक कविता आहे, त्याचे कवी आहेत अनिल. कवितेचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस. मराठीतली मुक्तछंद आणि दशपदी या काव्यप्रकाराचे कवी अनिल हे प्रणेते मानले जातात. ऐकूयात कवी अनिल यांची ही कविता. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. श्रोते हो, यावर्षी मात्र ही कविता अगदी आपल्याला तंतोतंत जुळते नाही, पण खरं सांगू का, या कवितेतला पाऊस हा केवळ निसर्गातलाच पाऊस नाही, तर तो जीवनात उशिरा लाभलेला आनंद, प्रेम, आपुलकी, समाधान किंवा एखादी खूप उशिरा मिळालेली भेट ह्याचं प्रतीक आहे. आणि कवी असं म्हणतात की असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, डोळ्यात साठवावा आणि मनभर अनुभवावा देखील. पण त्याला तू का उशिरा आलास याचा जाब मात्र विचारू नये, त्याच्यावर रुसूनही बसू नये, या उलट त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करावं. श्रोते हो, अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहत असतो की ती मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा ती उशिरा का बरं मिळाली ह्याचंच जास्त दुःख वाटतं. पण आपल्याला ह्या कवितेत अनिल असं सांगतात की आलेल्या सुखाला उशिराचा दोष न देता त्याचा मनमुराद आनंद लुटायला हवा. का माहितीये? कारण भूतकाळातल्या तक्रारींपेक्षा वर्तमानात जे समाधान मिळणार आहे ना, ते जास्त महत्वाचं असतं. आणि प्रतीक्षाची वेदना, भेटीचा आनंद, स्वीकार ह्या सगळ्याचा सुंदर संगम आपल्याला ह्या कवितेत अनुभवायला मिळालाय. खरे श्रोते हो, जीवनात प्रत्येक उशिरा येणाऱ्या आनंदाकडे असंच सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश ही कविता देते. आणि म्हणूनच यावर्षीही उशिरा आलेला पाऊस आपण असाच मस्त अनुभवूयात.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.

0: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंध घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

0: भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2रा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2रा T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली सू आमची आनंद।

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 36 सेकंद झाली आहेत. दिनविशेष दिनांक 4 जुलै 1914. आपल्या भावस्पर्शी आणि अजरामर गीतांनी मराठी संगीतविश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम यांचा जन्म. विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म 4 जुलै 1926. जयपूर अत्रवली घराण्याची परंपरा समर्थपणे जपणारे ज्येष्ठ गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचा जन्म 4 जुलै 1912. भारतीय सागरी इतिहासात अजरामर ठसा उमटवणारे मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे जग सोडून गेले 4 जुलै 1729 या दिवशी. भारतीय चित्रपट दिग्दर्शक पद्मश्री तरुण मुजुमदार यांचं 4 जुलै 2022 रोजी निधन झालं. भारतीय कवी आणि लेखक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिरेन भट्टाचार्य हे जग सोडून गेले 4 जुलै 2012 या दिवशी. शुद्ध अर्थपूर्ण आणि अजरामर गीतांनी हिंदी चित्रपट संगीत समृद्ध करणारे ज्येष्ठ गीतकार भरत व्यास यांनी 4 जुलै 1982 रोजी या जगाचा निरोप घेतला. भारताचे महान तत्वज्ञ, आध्यात्मिक गुरु, समाज सुधारक आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतला 4 जुलै 1902 या दिवशी.

0: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.
1: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने काथ टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता,
1: हे अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: बरं, 23 प्रक्रिया
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
1: नाही, आपल्या सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूनं हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूनं वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूनं मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरिएट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत. कारण अनेक आजार बळावलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात, कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूनं आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजेत आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
0: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
1: नाही, ह्याला पोखरा असं स्मार्ट फार्ममध्ये म्हटलं. पोखरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोखरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा MOU झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटकनाशक सारखे आपले जे कृषी विभागामार्फत जे बुरशीनाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरलं जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे, आजोटोबॅक्टर्स आहेत, असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोखरा च्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना, ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात, त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोखराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते, जे काही बायोफर्टिलायझर दिलं जातं, बी बियाणे दिले जातं, ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
0: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा, महिलांचे बचत गट आहेत, तसंच FPOs आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता?
1: नाही, आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे. कारण आतापर्यंत मी आता CEO जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना, विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजेत आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेलं आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना, युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात, फार्मर्स ग्रुप तयार होतात, त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल, मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात. बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात, तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
0: अरे वा, खूपच चांगलं. कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल?
1: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत, मग बी बियाणे असतील, बायोफर्टिलायझर्स असतील, रोप असतील, या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या. कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते, तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. मग जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत, कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं. जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरतेशेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही या वेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर, आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं, पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा. तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, महामंडळ आपल्या सोबतीला आहे. त्यामुळे कुठेही खचून न जाता उदास न होता, संकट हे येणारेच असतात, संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत. त्यामुळं आपण महामंडळ आपल्या सोबत आहे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
0: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. श्रोते हो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो, नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत ती एका स्त्रीची आहे, त्यांना आपण मधुरा असं म्हणूयात. वय त्यांचं 44 वर्ष, उंची 160 सेंटीमीटर आणि वजन 86 किलो.
3: बरोबर.
2: त्यांना नी पेन आणि बॅक पेनचा खूप त्रास होत होता म्हणून ते आपल्याकडे जॉईन झाल्या. काय सांगशील त्यांच्याबद्दल?
3: ऍक्च्युली मधुरा मॅडमचं वजन आपण बघितलं, 160 सेंटीमीटर उंची तिला 86 किलो, म्हणजे खूपच जास्त वजन होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज सुद्धा 41 पर्यंत पोहोचलं होतं. आणि एवढं वजन वाढल्यामुळे ऑफकोर्स नी पेन आणि बॅक पेन होता. त्यानंतर त्यांना सांगितलं की व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी चेक करून घ्या, तेही कमीच होतं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन काही वाढायचं थांबतच नव्हतं. म्हणजे त्यांना जेव्हा विचारलं की म्हणलं मॅडम आता 86 आहे, मागच्या वर्षी किती होतं, तर मागच्या वर्षी त्या म्हणल्या की साधारण 82.5 मागच्या वर्षी होतं. दर वर्षाला 2-3 किलो वजन वाढतंय. आता त्यांनी त्यांचं जे मेन वजन वाढण्याचं कारण आहे तर ते असं होतं की त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी, म्हणजे आपल्याकडे आला त्याच्या 3 वर्ष आधी, त्यांचं वजन एवढं नव्हतं. त्यांचं वजन 75 पर्यंत असायचं, जे सुद्धा उंचीनुसार जास्तच होतं, पण 86 तरी नव्हतं. त्यांना बेसिकली काय झालं की त्यांना फायब्रॉइड डेव्हलप झाले. आणि फायब्रॉइड डेव्हलप झाल्यानंतर एका पॉईंट नंतर त्यांच्या गायनाकॉलॉजिस्टने त्यांना सांगितलं की आपल्याला तुमची हिस्टेक्टॉमी करायला लागणार, युट्रस काढून टाकायला लागणार. आणि ते आणि मग मधुरा मॅडम म्हणल्या युट्रस जेव्हा काढलं तेव्हापासून दणादण वजन वाढायला लागलं. काही

0: केलं ते कंट्रोलमध्ये राहत नव्हतं आणि मग जेव्हा झपाट्याने वजन वाढतं तेव्हा नी पेन बॅक पेन हे त्रास तर चालू होतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे ते चालू झाले होते. फॉर्च्युनेटली ब्लड प्रेशर आणि डायबिटीस साठी गोळ्या नव्हत्या किंवा असं काही नव्हतं, सो ती एक चांगली गोष्ट. सो अशी बेसिकली त्यांची सिच्युएशन होती की वजन वाढतंय, कळत नाहीये कसं थांबवावं, खूप वाढलेलं वजन कमी करायचंय आणि त्याच्याबरोबर नी पेन बॅक पेन हे जे बाकीचे इश्यूज वजन वाढल्यामुळे आले होते ते ऍड्रेस झाले तर चांगलं होईल अशा त्यांच्या बेसिकली एक्सपेक्टेशन होत्या.
1: ओके, मग आपल्याकडनं त्या कशा फुलफिल झाल्या आणि रिझल्ट काय होता हे देखील सांगूया. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रम, मग आपल्याकडे त्यांचा रिझल्ट कसा होता?
0: तर त्यांची सगळी मेडिकल हिस्ट्री आणि केस बेसिकली ऐकून घेतली. ते झाल्यानंतर सेकंड पार्ट मी जसं प्रत्येका क्लायंटशी करतो की त्या व्यक्तीची लाईफस्टाईल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा कळलं की मधुरा मॅडमचं तसं लाईफस्टाईल ही प्रचंड हेक्टिक होती.
1: ओके,
0: ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना व्यायामाला वेळ मिळत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण हे उशिरा होत होतं, कारण का घरी आल्यानंतर कुकिंग करून फ्रेश होऊन जेवायला बसणार नाही, त्यांना 9:30 होत होते जेवायला. तर मी त्यांना त्यांची सिच्युएशन आणि त्या सिच्युएशन मध्ये असलेले प्रॉब्लेम हे त्यांना समजावून सांगितले. एक्झॅक्टली तसंच झालं. त्यांनी सगळं फॉलो करायला चालू केल्यानंतर त्यांचं पहिल्या महिन्यातच 2.5 kg वजन कमी झालं, जे त्यांना विश्वासच नव्हता की असं वजन कमी होऊ शकेल, कारण का ज्या रेटनी ते वाढत होतं त्या रेटने थांबायचं काही नावच नव्हतं. तर त्यामुळे पहिल्या महिन्यानंतर प्रचंड खुश झाल्या आणि आणखीन जोमानी सगळ्या गोष्टी काटेकोरपणे फॉलो करत गेल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेले आहेत आणि या 6 महिन्यात त्यांचं आज वजन 14 किलोनी कमी झालंय. म्हणजे 86 जे वजन होतं आता ते 72 ला आलेलं आहे. अजून माझ्या मते 5-7 किलो कमी व्हायची गरज आहे, ते 100% होईल. दुसरी गोष्ट म्हणजे नी पेन बॅक पेन हा त्यांचा जो साधारण 1.5 महिन्यानंतर निघून गेला तो आजवर परत आलेला नाहीये. एनर्जी लेवल्स वाढल्या, दिवसभर जास्त फ्रेश वाटतं, रात्रीपर्यंत एनर्जी टिकते. आणि आज झोपेचं महत्व, वेळच्या वेळेस खाण्याचं महत्व, व्यायामाचं महत्व आणि या सगळ्यांची गोडी लागणं, जे म्हणतो आपण की एक व्यवस्थित स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची इच्छा असणं आणि त्याची गोडी लागणं, आज त्यांच्या बाबतीत हे झालं मी एवढं नक्की सांगू शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात ऐकूयात रतिलाल भावसार यांच्या स्वरात रमेश वैद्य यांचं हे गीत.

मधुवंती सप्रे यांचं गीत आपण ऐकलं, राणी दोषी यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीतकार कान्हू घोष.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. तसंच सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमी कंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमी कंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यातच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल मालवाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यातवाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7 सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गारिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली, तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या, असं मार्गारिटा यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाज माध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तानस्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या, तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळं, तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1 लाख कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए महम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांचं गीत कालिंदी जाधव यांच्या स्वरात.

0: पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि अनिरुद्ध जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात भावधारा.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

सुमित्रा संपादक यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू। आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत। राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं। राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं। 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते। सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं। राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली। राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे। केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे। हा दर 1875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे। या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे। कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 150,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे। स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहिली आहे। स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे। त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार

आणि युगप्रवर्तक आहेत, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून

558 किलो हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं

0: तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले चार दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं तीनही रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला दुपारी 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. नवी मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलिटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरणफाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, APMC, MIDC परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
0: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालनामार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या JES महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9:00 ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्र.

श्रोते हो, आताच आपण विविध भारती केंद्राचं प्रसारण ऐकत होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 अर्थात 4 जुलै 2026. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. आजच्या या प्रसारणात मी नेत्रप्रभा दळवी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर आणि या रूपरेषेनंतर ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. 5:30 आम्ही प्रसारित करू कथावाचन हा कार्यक्रम. कथा सोबतीन लेखन आणि वाचन

केला आहे प्रमोद कोयंडे यांनी. निर्मिती सहाय्य नेत्रप्रभा दळवी यांची. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. संध्याकाळी 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदी बातमीपत्र आपण ऐकू शकाल. 6:05 प्रसारित करू लोकसंगीताचा कार्यक्रम. 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. 6:30 आनंद घेऊ शकाल भक्ती संगीताचा. श्रोतेव सायंकाळी 1:00 प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि 7:10 ते रात्री 11:10 कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. या दरम्यान रात्री 9:07 ऐकू शकाल साप्ताहिक समालोचन आणि रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारती. तर श्रोतेहो ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो आता 5:02 होत आहेत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो प्रेम हा शब्द जसा साधा त्याचा अर्थही खूप गहिरा. कधी नजरेतून व्यक्त होणारी भावना, कधी मनातील हळवी ओढ, तर कधी विरहाची वेदना, तर कधी आयुष्यभर साथ देण्याचं वचन. आणि हिंदी चित्रपटसृष्टीने यातील प्रत्येक भावनेला आपल्या सुरेल गीतामधून अविस्मरणीय असे स्वर दिलेले आहेत. मंडळी आज वातावरणसुद्धा पावसाळी, आल्हाददायक, स्वप्नमय असं आहे ना. तर ऐकूया प्रेमरंगांनी सजलेल्या मैफिलीची सुरुवात. करूया आता फना या चित्रपटातील गीतानं सोनू निगम, सुनिधी चौहान यांच्या स्वरानं, प्रसून जोशी यांचं गीत, जतीन ललित यांचं संगीत. ऐकूया.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किटबॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
4: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यांनो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि NewsOn AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
5: श्रोते हो, आता ऐकूया धडकन या चित्रपटातील हे गाणं. प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीचं सुंदर आश्वासन देणारं हे गीत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरात. समीर यांची गीतरचना आहे, नदीम श्रवण यांचं संगीत.

0: श्रोतेहो, लेखक प्रमोद कोयंडे यांचं कथावाचन.
1: मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको, ती वडीच माझी खरी सोबती.
0: त्यांच्या शब्दातून उलगडणारा भावविश्वाचा अनोखा प्रवास अनुभवण्यासाठी नक्की ऐका फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM Band 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर शनिवार दिनांक 4 जुलै 2026 रोजी सायंकाळी 1:30 PM या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर सुनीत गायकवाड.
2: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते.
3: नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड. नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
4: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनीत गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM Band 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
0: श्रोते हो, प्रेम म्हणजे केवळ भावना नसून त्यात विश्वास, त्याग, समर्पण आणि ईश्वरत्व सुद्धा दडलेलं असतं. हा सुंदर संदेश देणारं गाणं ऐकूया. या गाण्यात एक प्रेममय मैफिलीची ह्या गाण्यानं आपण सांगता करणार आहोत. मैना या चित्रपटातील हे गाणं आहे. गायलं आहे अनुराधा पौडवाल यांनी, बिपिन सचदेवा यांनी

0: प्यार का मतलब।
1: श्रोते हो, दिकाहू प्रेम आणि खरं प्रेम यातील फरक ओळखणं खरंच गरजेचं आहे. ही क्षणिक भावनेची गोष्ट नाही बरं का. प्रेम करा पण समजुतीने आणि नातंसुद्धा जपा. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी आता 5:30 झालेली आहेत. ऐकूया कथावाचन हा कार्यक्रम. प्रमोद कोयंडे यांची सोबतीन ही कथा ऐकूया. वाचन केलं आहे प्रमोद कोयंडे यांनीच. निर्मिती सहाय्य आहे नेत्रप्रभा दळवी यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
2: नमस्कार, मी प्रमोद यशवंत कोयंडे. सोबतीण या माझ्या कथासंग्रहातील सोबतीण ही कथा मी तुमच्यासमोर सादर करतोय. विजयदुर्गहून वाड्यातरला एसटी आली आणि प्रवासी लगबगीने उतरू लागले. प्रत्येकजण जेटीकडे धावू लागला. ज्याला त्याला घाई होती ती होडीत जागा मिळवण्याची. पलीकडच्या किनाऱ्यावर देवगडला जाणारी एसटी उभी होती. त्या बसमध्ये जागा मिळवायची तर आधी होडीत जागा मिळवायला हवी. त्यामुळे जो तो जेटीच्या दिशेने धावत होता. हे रोजचं चित्र होतं. वाड्यातर किनाऱ्यावरून पलतडीला प्रवाशांना नेण्यासाठी आणि वाड्यातर किनाऱ्यावर आणण्यासाठी होड्यांची सेवा होती. मुख्य तरवाल्याची होडी मोठी होती. त्याच्याकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना होता. आणखी 3 छोट्या होड्यांवाले होते. त्यांच्याकडे मात्र परवाने नव्हते. मुख्य तरवाल्याच्या मर्जीवरच त्यांची होडी सेवा अवलंबून असायची. या होडीवाल्यांच्या दिवसभराच्या कमाईचा पाव वाटा मुख्य तरवाल्याच्या खिशात जाई. हा अन्याय असला तरी परवाना नसलेल्या छोट्या होडीवाल्यांचा नाईलाज होता. अहो, तुम्ही होडी चालवता, तुम्ही मेहनत करता, मग त्या तरवाल्याला कमाईतला पाव हिस्सा का देता? असा प्रश्न एखादा शिक्षक किंवा सुशिक्षित तरुण या होडीवाल्यानं करायचा त्यावर रुपयातले 12 आणे तरी आमच्या खिशात पडतात ना. त्यांनी आमका होडी चलवूक दिल्या नाही तर पोटा खायचा काय? असा प्रश्न उद्विग्नतेने हे होडीवाले करायचे. आता वाडा तर खाडीवर पूल आहे, पण 30 वर्षापूर्वी तो नव्हता. पूल नसल्यामुळे पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी होडीशिवाय मार्ग नव्हता. देवगड हे तालुक्याचं मुख्य ठिकाण, त्यामुळे रोज तिथे बाजार रहाटासाठी, सरकारी कामांसाठी, शाळा कॉलेजसाठी जाणाऱ्यांची गर्दी व्हायची. दुपारनंतर पुन्हा देवगडहून परतणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्यामुळे होडीवाल्यांचा धंदा तेजीत होता. मुख्य तरवाल्याच्या होडीची प्रवासी क्षमता जास्त होती, परंतु लहान होड्यांची प्रवासी क्षमता कमी असून देखील वेगाच्या बाबतीत लहान होड्याच पुढे असायच्या. साहजिकच या होड्यांच्या फेऱ्या अधिक व्हायच्या आणि त्यांच्या मालकांनाही पैसे बऱ्यापैकी मिळत असत. गंग्या हा अशाच छोट्या होडी मालकांपैकी एक. लहानपणीच पोलिओमुळे अपंगत्व आलेलं, पण होडी चालवताना त्याला अधूपणाचा अडसर कधी आला नाही. अपंगत्वामुळे लग्नही जमलं नाही, त्यामुळे वडिलोपार्जित घरात गंग्या एकटाच राहायचा. पहिली एसटी वाड्यातर किनारी 7:30 यायची, पण गंग्या 6 होडी घेऊन हजर. विजयदुर्गहून बस वाड्यातरला आली की त्यातून पहिल्यांदा उतरते कॉलेजचे विद्यार्थी. धावत धावत होडीपर्यंत तेच अगोदर पोहोचत. 3 होड्यांची सेवा असतानाही गंग्याच्या होडीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अधिकच गर्दी होई. प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी होडीत बसले की गंग्या ओरडायचा, मेल्यानू होडी बुडतली, तुम्ही मरतास आणि माकाही बुडवतलास. तुका पेव येताना रे गंग्या, मेल्यानू माझा सोडा. मी लंगडू असले तरी होडी बुडाली तर होडी एक धरून जीव वाचवीन. मेल्यानू तुम्ही कॉलेज कुमारना बेल बॉटम घालून मिरावचा तेवढा माहिती आहे तुमका. होडी उलटी झाली तर तुमच्या बेल बॉटमीत पाणी शिरतला आणि बुडून मरशाल. पण होडी उलटण्याचा प्रसंग गंग्याच्या उभ्या आयुष्यात कधी आला नाही. कॉलेजची पोरं गंग्याची मस्करी करायची. गंग्या, लग्न कधी करतलस? त्यावर गंग्याचं हजरजबाबी उत्तर असायचं. मेलानो, आमचा काय, 10 गेले नी 5 रवले. आता तुम्ही शिका सवरा, चांगली नोकरी धरा, मगे लगीन करा. अरे, आम्ही तुझ्या लग्नाचा बोलतो, मग बघा मरे माझ्यासाठी.

काहीतरी चेडू असा संवाद बऱ्याच वेळा चाले. पण आपल्यासारख्या आजू माणसाला कुणी बाप आपली मुलगी देणं कठीण आहे हे गंगेला ठाऊक होतं. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या रोजच्या मस्करीला न कंटाळता गंग्या त्यांच्यातलाच एक होऊन जाई. त्याच्या या स्वभावामुळेच बहुतेक विद्यार्थी त्याच्या होडीतून प्रवास करायला प्राधान्य देत. ऊन वारा पाऊस काही असो गंग्या होडीतल्या प्रवाशांना सुखरूप पलतडी पोचवायचा आणि सुखरूप अलतडी आणायचा. एके दिवशी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गंग्याला एक महत्त्वाची बातमी सांगितली. गंग्या, आता थोडे दिवस तुझ्या होडीतून येतलो आम्ही. वडीबिडी विकत घेतलास की काय? गंग्याने हसत हसत विचारलं. आम्ही कित्याक विकत घेऊ वडी? हयची तुझी वडी आहे तीच तुका विकूची पडटली. माझी वडी विकून मी काय तुझ्या घराक रोज जेव घेऊ काय रे? गंग्या तसा न, अरे बाबा आता ह्या खाडीवर पूल बांधणार आहोत. छ्या, मी तुझ्या एवढं होते तेव्हापासून या पुलाचं ऐकतोय. नाही गंग्या, आता खऱ्याने जो पूल होणार सरकारनं मंजुरी दिल्यान, आता टेंडर काढतले, 2-4 महिन्यात काम सुरू होईल. पेपरात काय होया आता छापून येत? अरे गावागावात लाईट घेतली म्हणून सांगित होते, त्याचा काय झाला? गंग्या आता लाईट पण येणार, वाडा पडेला तिली. मग वाडा तरी देऊची नाय, लाईट येत आणि पूलसुद्धा होईत. अरे पण मोंडच्या खाडीवर पूल बांधणार होते ना, गंग्याने शंका काढली. मोंडात पूल काय करूचा? अरे हय ट्रॅफिक जास्त, एका प्रवाशाने आपलं मत मांडलं. नाही पण मी ऐकलंय होतंय की मोंडात पूल होचा म्हणून. नाही रे गंग्या, पूल वाडा तरीरच होतलो, मोंडच्या खाडीवरचं वाडा तर पूल असो त्याचा अर्थ, वाडा तरीरच पूल होणार. चल होईत त्या होईत, गंग्या असं बोलला खरं, पण ते वरवरचं होतं. आतून त्याला धाकधूक वाटत होती. खरोखरच पूल झाला तर आपल्या उदरनिर्वाहाचं काय या प्रश्नाने त्याला अंधारल्यासारखं भासू लागलं. पुलामुळे आपला वेळ किती वाचेल इथपासून आता आसपासच्या गावांचा विकास कसा होईल यावर प्रवाशांमध्ये मात्र चर्चा होऊ लागली. पूल नसल्यामुळेच आपल्या भागाचा विकास खुंटला आहे. अरे घाटावर बघा, प्रत्येक नदीवर पूल आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ केवढा कमी झाला आहे, त्या त्या भागाचा विकास झाला आहे. 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या प्रभास जोशीने अभ्यासक असल्याच्या थाटात मुद्दा मांडला. सगळ्यांचं लक्ष प्रभास जोशीने वेधून घेतलं होतं. होडीतल्या मुलीही कौतुकाने जेवढे बघू लागल्या तेव्हा तर प्रवासला आणखीनच अवसान चढलं. अरे रस्ते म्हणजे विकासाची चाकं, पूल म्हणजे विकासाचा रथ. या खाडीवर पूल झाला तर देवगडपासून विजयदुर्गपर्यंतचा सर्व परिसर विकसित होईल, प्रवासाचा वेळ वाचेल, आपण सर्वजण कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचू, नागरिक देवगडला बाजारासाठी वेळेत जातील आणि वेळेत घरी पोहोचतील, किती मनुष्यतास वाचतील याचा विचार करा. गंग्या मात्र शांतपणे होडी चालवत होता. ही पोरं कॉलेजला जातात, पेपर वाचतात, रोजच्या घडामोडी या पोरांना माहीत असणार, म्हणजेच पुलाची बातमी खरी असणार. आणि पूल जर झाला तर काय करायचं या विवंचनेत गंग्या पुन्हा बुडाला. पण लगेच सावरत म्हणाला, छ्या सरकारी काम आणि 6 महिने थांब, यांका पूल बांधूक 10-15 वर्ष तरी लागतली. नाही रे गंग्या, वाडा तर खाडीची रुंदी फार मोठी नाही आहे, त्यामुळे 1-2 वर्षात पूल बांधून होईल, होडीतून प्रवास करणारे शिक्षक म्हणाले. यावर गंग्या काहीच बोलला नाही. मास्तरच जर पुलाबद्दल ठामपणे बोलत असेल तर पूल लवकर बांधून पूर्ण होईल, आणि खरोखर तसं झालं तर करायचं काय या चिंतेने गंग्याला घेरलं. होडी पलतडच्या जेटीला लागली, प्रवासी पटापटा उतरले आणि अलतडी जाणारे प्रवासी गंग्याच्या होडीत चढले. ओळखीचे प्रवासी गंग्याचे नेहमीप्रमाणे मस्करी करत होते, पण गंग्या नेहमीप्रमाणे मस्करीच्या मूडमध्ये नव्हता. त्या दिवसभरात त्याचं लक्ष विचलित झालं. कधी एकदा दिवस संपतो असं त्याला झालं. सूर्य बुडाला, शेवटची एसटी गेली, सगळे तरवाले आपापल्या होड्या तरमांवर ओढू लागले. गंग्या होडी तरमांवर ओढता ओढता म्हणाला, तुक्या सरकार पूल बांधता ही बातमी खरी ना? वय बातमी खरी असा. मग आता काय, आता काय करायचा? काय करणार, दुसरं काहीतरी कामधंदो करू होयो. बरोबर ना रे पंढरी? होय तर. पंढरीने आपल्या होडीचा दोर जेटीच्या खांबाला बांधत उत्तर दिलं. अरे पण करायचं तरी काय? गंग्याने पुन्हा शंका विचारली. बघूया, पूल झालो की वडी विकून 2 गायी विकत घेऊचं विचार असा, तेवढे दुधाचे 4 पैसे मिळतील, पंढरी म्हणाला. काय मेलो, गायी पाळतोय म्हणता? अरे वाढ वडिलांनी म्हटलेलाच असा. असं म्हणून त्याने एक म्हण टाकली आणि तुक्याने पंढरीची खिल्ली उडवली. त्यावर पंढरीने तुक्याला विचारलं, अरे ते वाडवडिलांची म्हणी वाडवडिलांबरोबर गेले, पुढे बघित राहू कसे दिवस येतील ते. तुकानी माका 34 पुढे शिकूक तरी मिळाला काय? पण आता पोरा कॉलेजात जातात, जातात की नाही? ह्या बाकी 16 आणे खरा. तामरो, तू काय करूचं ठरवलंस पूल झाल्यावर? दुसरा काय करणार, अजा बापसान केल्यान ताच करायचा, पागला घेऊन मासे पागू जायचा, कसा काय बाव गंग्या? आग लागली दर्याक ती, अरे मासे तरी पूर्वीसारखे खैरवले आहेत, गंग्या निराशेने म्हणाला. ताव बरोबर, बघूया, झिलाक नेवळ डोकात नोकरी मिळात असा म्हणतात, 4 पैसे खर्च करूचे लागतले,

एकदा तो थंय चिकाटलो की माझी काळजी मिटली. मग काय मनी ऑर्डर येत त्याच्यावर ढकलायचे दिवस. तुक्याने आपला पर्याय स्पष्ट केला. तेवढ्यात मुख्य तरवाला शिवानंद येताना दिसला. पंढरी, तुक्या आणि गंग्याच्या कमाईतला पाव हिस्सा घ्यायला तो नेहमीप्रमाणे येत होता. इलो वसुली करूक, गंग्या वैतागून म्हणाला. असू दे रे, त्याच्याकडे लायसन असा, आम्ही तिघवले बिन लायसनवाले, काय करणार, पाव हिस्सो देऊकच होयो. काय रे, काय बडबडतास, शिवानंदने येता येता विचारलं. काय नाही हो तारकारावनं, तुमचा हिशोब मारीत होतो. पंढरीने सर्वासर्व केली आणि बाजूला काढून ठेवलेली नाणी शिवानंद समोर धरली. मग तुक्यानेही आपला वाटा दिला, गंग्यानेही आपला हिशोब दिला. तिघांकडची नाणी घेऊन बटव्यात टाकत शिवानंद निघून गेला. ह्यो रे काय करीत पूल झाल्यावर. शिवानंद पुरेसा दूर गेल्यानंतर त्याच्याकडे पाहत गंग्याने शंका काढले. अरे बुवा, त्याका काय कमी हा, रोजची त्याची कमाई हा आणि त्यातून आमच्या तिघांकडून मिळतात ते पैसे. शिवानंदान जामसंड्यात दोन दुकानं घेतल्यानंत ती भाड्यानं दिल्यानंत काय म्हणतोस काय, मगे खोटा सांगते काय मी. आणि पुढे ऐक, पूल झाल्यावर आपण सगळे बेकार होणार. आपले वडीवर तरमावर काढून ठेवची पाळी येत, पण शिवानंदाची वडी मोठी असा, तो त्या वडी एक इंजिन बसवून ती वडी देवगडात मच्छीमारीसाठी भाड्यानं देणारा असा बाबा माझ्या कानार इला. अरे मगे काय, त्याची कमाईच कमाई. पूल झाल्यावर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलंय, आपल्यावर मात्र बेकारीची कुराड कोसळणार. या विचारात गंग्या घरची वाट चालू लागला. रोज घरी जाऊन जेवण करणं त्याच्या जीवावर यायचं. आज तर पुलाच्या बातमीने त्याची भूकच उडाली होती. बादलीवर पाणी बदाबदा अंगावर ओतून गंग्यानं आंघोळ केली, दिवा लावला, देवाला नमस्कार केला. त्यानंतर डब्यातून मुठभर चिवडा काढून तोंडात टाकला, तांब्यावर पाणी प्याला आणि अंथरुणावर आडवा झाला. काही केला त्याला झोप येईना. पूल झाला तर काय करायचं, विजयदुर्गहून येणारी एसटी पुलावरून थेट देवगडला जाईल, मग होडीतून कोण येणार, रोजगाराचं साधन काय, होडी चालवण्याशिवाय आपल्याला काही येत नाही. आयुष्यातलं एकाकीपण होडीमुळे बरंचसं कमी झालं होतं, पण होडी बंद झाली तर आपण काय करणार. गंग्याच्या डोक्यातील विचारांचा भुगा त्याचं मन कुरतडू लागला. रात्र तळमळून काढली, मग डुलकी येऊ लागली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. लगबगीने गंग्या उठला, तोंड धरून तरीवर पोचला, हॉटेलात गेला, चहा मागवला. चहा पिता पिता गल्ल्यावर मालक वाचत असलेल्या पेपरच्या पहिल्या पानावर त्याला ठळक वाक्य दिसलं. एक एक अक्षर लावत त्याने वाचलं, अखेर वाडा तर खाडीवर पूल होणार. बातमी नक्की होती तर. तो दिवस कसा बसा गेला. नंतर रोजच पुलाबाबतच्या बातम्या गंग्याच्या कानावर पडू लागल्या. तसतसा गंग्या कासावीस होऊ लागला. एके दिवशी वाडातरच्या किनाऱ्यावर पूल बांधणीचं सामान येऊन पडलं. मग रोजच काही ना काही सामान येत राहिलं. काही दिवसांनी कामगार आले, त्यांच्यासाठी किनाऱ्याजवळ तात्पुरती राहण्याची सोय झाली. मग एके दिवशी पुलाच्या कामाचा प्रारंभ मंत्र्यांच्या हस्ते दणक्यात झाला, तेव्हा मात्र गंग्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुलाचं काम जोरात सुरू झालं. सलग 6 महिने वेगाने काम सुरू होतं. मग काही काळासाठी काम रखडलं. बहुधा निधीअभावी खोळंबलं असावं. गंग्याला आतून जरा बरं वाटलं. पण काही दिवसांनी पुन्हा काम सुरू झालं, वेगाने काम सुरू झालं, पुन्हा रखडलं. संपूर्ण देवगड तालुक्यातील खाडीवर होणारा बहुधाच पहिलाच पूल असावा, त्यामुळे पुलाचं काम सुरू असताना नेहमी बघ्यांची गर्दी होऊ लागली. भर पाण्यात पुलाचे खांब उभारणार कसे याचंच कुतूहल बऱ्याच जणांना होतं. लांबलचक लोखंडी साळ्या, वेल्डिंगद्वारे त्या जोडणं, भल्या मोठ्या मिक्सरमधून सिमेंटचं ओतकाम करणं, हे सगळं काही आसपासच्या परिसरात लोकांसाठी नाविन्यपूर्ण होतं. पोराटवरांना तर सळईचा छोटासा तुकडा घरी आणतानाही प्रचंड आनंद व्हायचा. वर्ष 2 वर्षात पूल होईल असा अंदाज लावला गेला होता, तो मात्र चुकला. रखडत रखडत काम सुरू राहिलं आणि तब्बल 5 वर्षांनी एकदाचा पूल पूर्ण झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सोहळा मोठा दणक्यात पार पडला. ढोल ताशांच्या गजात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उद्घाटन सोहळा साजरा झाला. पुलावरून एसटीगाड्या धावू लागल्या. पोरटोरं सायकली घेऊन जाऊ लागले. मालवाहू ट्रक टेम्पोची वाहतूक सुरू होऊ लागली. प्रत्येकाचा चेहरा उत्साहाने आनंदाने फुलून गेला, तर दुसरीकडे गंग्याच्या डोळ्यातून अश्रूधारा थांबत नव्हत्या. पूल झाल्यापासून वाडातरी आणि आसपासच्या परिसराचं चित्र पालटू लागलं. एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या. देवगडला बाजार आणि इतर कामासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. साऱ्या उत्साही वातावरणात केवळ गंग्या एकलकोंडा झाला होता. उद्घाटन झाल्यापासून गंग्याने होडी तरमावर काढून ठेवली होती. इतर होडीवाल्यांनी केव्हाच इतर कामधंदे सुरू केले होते, पण अधू गंग्याला होडी चालवण्याव्यतिरिक्त काही येत नव्हतं. जी काही शिल्लक होती ती हळूहळू कमी झाली. उत्पन्नाचं साधन नसल्याने आणि जवळची शिल्लक झपाट्याने कमी होत चालल्याने गंग्या चिंताग्रस्त झाला. कसे बसे दिवस रेटू लागला. रे गंग्या, अरे घरात असंच काय, कुणाच्या तरी हाकेने गंग्या भानावर आला. दार उघडलं. शेजारच्या गावातला हरी मुंडकर उभा होता. अरे बघत काय उभं राहिलोस मेल्या, घरात तरी घेशील की नाही. अरे ये ये हरी ये, तंद्रीतून बाहेरच गंग्या बोलला. दोघेही ओट्यावर बसले. गंग्याने विडी शिलगावली, हरीलाही दिली. बोल बुवा, किती दिवसांनी दिसतंस, काय काम काढलं होतंस.
गंग्याने सहज विचारलं. अरे काय नाही, असंच दुकानावर इलं होतं. म्हटलं तुका भेटून घेऊया, तेव्हा दिवसभर होडी चालवत होतंस, आता आरामाचे दिवस इले. म्हटलं घटकावर बसूया तुझ्याकडे. बरा केलंस, माकासुद्धा कंटाळू गेलो. अरे इतक्या वर्षांची सवय रोजची होडी चालवची, संध्याकाळी येताना खिशात चवले बावले खुळखुळत होते, आता घरात बसून असतंय भूतासारखो. होय रे बाबा, एकटो जीव काय करतलस, बायको बिको असती तर निदान कोणाची तरी शेतापित्यात राबली असती, चार पैशाचं तुका आधार झालो असतो. नशीब आपला आणि काय, तुझा कसा चालला सांग, पोरा बरी असत? चालला बाबा, मोठो झील मुंबईत गेला. गव्हर्नमेंटची नोकरी बिकरी मिळाली की का रे? नाही रे बाबा, गव्हर्नमेंटची नोकरी खरी असत. आता गिरण्यावर पण वसाड पडली, त्याच्यात आता आमच्या झिलान शिक्षणात उजेड पाडलेलो, सातवीत दोनदा नापास झालो, आता म्हणता शिकूचत नाही पुढे. मग हे म्हटलं जा मुंबईत, टेम्पररी नोकरीत गेलो आ, त्याच्या मामांखातीर चिकटवते म्हणून सांगल्या ना. बरं झालं, चल हय गावात तरी काय आहे, पोरांबरोबर चकाटे मारीत राहतलो, नाहीतर क्रिकेट बिरकेट खेळत राहतलो, म्हणून त्या मुंबईत धाडलंय. बरं माका एक सांग, होडी काय केलंस? हरीने विषयाला हात घातला. काय करतलंय, असं तशीच तरमार काढून ठेवलंय. अरे पण किती दिवस अशीच ठेवतलंस? अशीच ठेवलंस तर उन्हा पावसानं फुटून जायत ना रे ती, मग हे उपयोग काय त्या होडी येतो? मग हे काय करू, धंदो तर बंद झालो, वागू बिगू माका काय जमत नाही, काय करायचं तूच सांग. अरे विकून टाक होडी. ना रे बाबा, मी जितो असापर्यंत तरी होडी विकूचा नाव काढू नको. अरे पण गंग्या, तू असो पायानं अधू, दुसरो कसलो कामधंदो तुका जमूचो नाही, ह्या वसाड गावात दुसरो धंदो तरी कसलो असा, त्याच्यापेक्षा होडी विक, चार पैसे मिळतील. उद्या शीख वीक पडलं तर डॉक्टराक देऊ पैसे कसून हट्टलंस, तुझो कोण पाठी नाही पुढे नाही, कोण बघतोलो बाबा तुका. अरे पण म्हणान का मी होडी विकून टाकू? 10 वर्षाचं होतंय तेव्हापासून होडी चालवतोय, आऊस वापूस गेलो तेव्हा आधार कोणाचं होडी येतच होतं ना, ती होडी मी विकू? तुका होडी वही असात तर पंढरी विकता काय बघ, नाही तर तुक्याक विचार. अरे तुक्यान विकल्यान होडी, जिल्हाक नोकरीक ठेव पैसे कमी पडले म्हणून होडी विकल्यान, आता तुक्याची काळजी मिटली. काय म्हणतोस, मेल्यान तुक्यान सांगल्यान पण नाही सांगू तो असा कय, तो गेलो मुंबई झिलाकडे, आता झिलासाठी पोरगी सोधता असं ऐकलंय, आणि पंढरीचं काय, तो आणि त्याची बायको होडी घेऊन पागू जातात, मासे मिळतात त्याच्यातून चार पैसे सुटतात त्यांका, फिरकत सुद्धा नाही रे माझ्याकडे. गंग्या, अरे डाळ भात लोणचा नाही कोण नाही कोणचा, तुझ्याकडे चार पैसे असले ना तर लोक तुका मान देतले, तर मानाविना तर मरू दे, पण तुझ्या पोटापाण्याचं काय, वडी विकलंस तर चार चांगले पैसे मिळतील, चार खास सुकान खाशील. अरे पण आजपर्यंत त्या वडियानं सांभाळल्यानं रे माका, ती कशी विकू मी? अगदी खरा, वडियान तुका सांभाळल्यान आणि पुढे दुखू हीच वडीच तुका सांभाळतली. तू यो असो अधू, तुका चिरेत असूक जमात काय, पागूक जमात? कायच कामधंद नसत तर पुढे उपासमर होईल तुझी गंग्या, वडी तशी ठेवून तुला काय मिळत? माझा ऐक, वडी विकलंस तर तुझ्या गाठीक चार पैसे राहतले, खाऊन पिऊन सुखी राहतलंस तू. अरे शीख बीक पडलं तुझ्या गाठीक चार पैसे नको, असं म्हणून हरी मोंडकर उठला. उठता उठता म्हणाला, बघ विचार कर माका कसा काय ते सांग, शनिवारी येते मी, चला चल येते, असं म्हणून हरी निघाला. गंग्याच्या मनात मात्र काळजीने काहूर माजवलं. खरंच आपण आजारी पडलो तर कोण बघणार आपल्याला, चार पैसे हाताशी असले तर निदान कोणी डॉक्टरकडे तरी घेऊन जाईल, काय करायचं, होडी तरी जीवापाड जपलेली, तिला असं एकाएकी विकायचं टिचभर पोटासाठी. रात्र गंग्या विचार करून जागू लागला. आता शिल्लक रक्कमही संपत आली, कधीतरी आपलं लग्न जमेल या वेळ्या आशेवर पै पै साठवून भावी बायकोसाठी गंग्याने मंगळसूत्र करून ठेवलं होतं. पेटीतून ते बाहेर काढलं, तडक सोनाऱ्याकडे गेला, मंगळसूत्र विकून टाकलं. आता काही महिने खर्चाची ददात मिटली होती, याचा आनंद गंग्याच्या चेहऱ्यावर ओसंडू लागला. हरी होडीसाठी पुन्हा आला तेव्हा गंग्याने स्पष्ट शब्दात त्याला नकार दिला. निराश होऊन हरी गेला, पण गंग्याला आपली होडी वाचवल्याचा आनंद झाला. 7-8 महिने मजेत गेले, पण त्यानंतर पुन्हा हातातली रक्कम संपत आली. आता मात्र गंग्याला घाम फुटला, जगायचं कसं, पैसे कुठून आणायचे, भिंतीतल्या बोवल्यात कुठे किडूक मिडूक ठेवलंय का, याची उगाचच चाचपणी करू लागला. पण काही नव्हतं, गंग्याला आता भविष्याची काळजी घेरू लागली. पुन्हा हरी मोंडकर आला, होडी विकण्याचा आग्रह करू लागला. आणखी काही जण गंग्याकडे होडी विकत मागू लागले, पण होडी विकायला गंग्याचं मन तयार होईना, जिवंत असेपर्यंत होडी विकू देणार नाही या मतावर तो ठाम होता. तो चिडचिड झाला, गावातल्या भजनात त्याचं मन रमेना, जत्रा उत्सवात तो फिरकेना, कुणाच्या लग्न समारंभात त्याला जावं असं वाटेना. तो आता घरातच स्वतःला कोंडून घेऊ लागला, दिवसभर खोकू लागला, क्षयाने त्याला पुरतं घेरलं होतं, पण डॉक्टरकडे जाण्याचं त्राण त्यात उरलं नव्हतं. गावकरी येऊन चौकशी करून जाऊ लागले, पण डॉक्टरकडे जायला गंग्याने नकार दिला.
शेवटी गावकऱ्यांनी तालुक्याहून डॉक्टरलाच

0: त्याने तपासलं. गंग्याचा क्षयरोग नियंत्रणाबाहेर गेला होता. गंग्या आता काही दिवसांचा सोबती होता हे गावकऱ्यांना समजून चुकलं. गंग्यालाही आपलं मरण जवळ आलं याची जाणीव झाली. आता रोज रात्री कुणी ना कुणी गंग्याच्या सोबतीला येऊ लागला. झोपेतल्या झोपेत गंग्या माझी होडी असं बडबडू लागला. काही दिवसातच गंग्याची प्रकृती अगदी तोळामासा झाली. हाडांच्या सापळ्यासारखी त्याची अवस्था आली. आवाज क्षीण झाला. त्या रात्री सोबतीला हरी मुंडकर येऊन राहिला होता. मध्यरात्री गंग्या कणत म्हणाला, मी आता जास्त दिवस काढत नाही रे, पण माझी वडी मात्र विकू नको. ती वडीच माझी खरी सोबतीण. रात्रभर गंग्या कणत राहिला. पहाटे मात्र त्याचा आवाज बंद झाला. गंग्या कायमचा शांत झाला होता. त्याच्या मागे रडण्यासाठी कोणीच नव्हतं. गावकऱ्यांना सोपस्कार करणं भाग होतं. गंग्या गेला होता. किनाऱ्यावर तरमाळवर काढून ठेवली हुडी देखील आता खऱ्या अर्थाने निराधार झाली होती. अंत्ययात्रा निघाली. त्यात हरी मुंडकरही सहभागी झाला होता. चालता चालता हरी विचारभंग झाला. गंग्याच राहिला नाही तर त्याची होडी घेऊन तरी करायचं काय. त्याने स्वखुशीने होडी विकली असती तर होडी घेण्यात अर्थ होता. गंग्याचा जीव त्या होडीत अडकला होता. मरण्यापूर्वीचे गंग्याचे शब्द हरीला आठवले. होडी विकू नको रे, तीच माझी खरी सोबतीण. अंत्ययात्रा गंग्याच्या होडीजवळून निघाली होती. हरी होडीजवळ गेला. अय्यवा रे, हरी ओरडला. गावकरी थांबले. ही होडी उचला, हरीने आज्ञा केली. गावकरी हरीकडे पाहत राहिले. अरे मिलानू, बघताच काय माझ्या तोंडाकडे, उचला ती होडी आणि मसवटीत घेऊन चला. गंगो गेलो, त्याची सोबतीन पण त्याच्यासोबत धावते. ही वडी अशीच जर हय राहली तर उन्हा पावसात खराब तरी होईत, नाहीतर कोणतरी पळवीत तरी. त्याच्यापेक्षा गंग्याची होडी गंग्या वांगडा धावते. गावकऱ्यांनी गंग्याची होडी उचलली. स्मशानात अंत्ययात्रा पोचली. गावकऱ्यांनी सरणावर होडी ठेवली. तिरडीवरून गंग्याचा मृतदेह उचलून होडीत ठेवला. हरी मोंडकरच्या अश्रूंचा बांध फुटला. कोणीच वारस नसलेल्या गंग्याच्या चितेला हरीने अग्नी दिला. ज्वाळा भडकल्या. त्यात गंग्या आपल्या आवडत्या होडीसह अनंतात विलीन झाला. गंग्याच्या खऱ्या सोबतीणीने त्याच्या शेवटच्या प्रवासातही सोबत केली होती.
1: श्रोते हो, आताच आपण सोबतीन ही कथा ऐकलीत. लेखन आणि वाचन होतं प्रमोद कोयंडे यांचं. निर्मिती सहाय्य नेत्रप्रभा दळवी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता 5:52 झालेली आहेत. ऐकूया मराठी गाणी गाई. मंडळी, आज जनकवी पी सावळाराम म्हणजेच निवृत्तीनाथ रावजी पाटील यांचा जन्मदिन आहे, त्यांना आदरांजली देऊया आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या परिवाराकडून. ऐकूया त्यांची काही गाणी. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांचा स्वर. पी सावळाराम यांचंच गीत आहे, वसंत प्रभू यांचं संगीत.

ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, पी सावळाराम यांनी 52 अधिक चित्रपटांसाठी गीते लिहिली आणि गंगा जमुना डोळ्यात उभ्या का हे त्यांचं गाणं आजही प्रत्येक विवाह सोहळ्यात गायलं जातं. ऐकूया हेच गाणं, लता मंगेशकर यांनी गायलेलं, वसंत प्रभू यांचं संगीत आहे.

श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता संध्याकाळचे 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदी बातमीपत्र आम्ही काही वेळातच सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 5 मिनिटांनी लोकसंगीताच्या कार्यक्रमात.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किट बॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
0: आरबीआय सांगते,
2: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरील लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz वर आणि News on EIR या मोबाईल ऍप वर.
4: मंडळीनो, श्रद्धेचो ह्योच धागो धरून ना आता वळा या खंडेरायाच्या भक्तीत. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायला असा, चला आनंद घ्यावा.

0: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, पण तसं मी तुम्हाला करून दाखवते.
1: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड. नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
2: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनीत गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. मंडळीनो, लोकसंगीताचं हे कार्यक्रम आता तुम्ही ऐकत असाल आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून आणि FM बँड 103.6 MHz वर, तसाच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळीनो, आता या भक्तीच्या रंगानंतर भेटाया रानावनात फिरणाऱ्या मेंढरांची राखण करणाऱ्या धनगर समाजाच्या जीवनात. त्याची बोली, त्यांचे आनंद आणि हेचो ठेको घेऊन येत असा हा गाणा. राम कदम आणि सहकाऱ्यांनी गायला असा, शब्द असत जगदीश खेबुडकर यांचे आणि काद राम कदम यांचीच ही चाल असा. ऐकाया.

आवो साजरी दिसत्यात जी गोजीरवा निहारण पर माणूस लय उपराटा काळ त्याच करण आवो त्याची भूक लय मोठी त्याची दानत लय खोटी सुरी फिरतू या त्याच्या नरड्यावरती सुरी फिरतू या त्याच्या नरड्यावरती अन आई बाच्या सुका पायी बळी जाती लेकर आई बाच्या सुका पायी बळी जाती लेकर मातीवाणी काळे कोणी

असं पुराणात लेकरू होत त्याच सरावण बाळे आंधळ आई बाप बोलले काशीला घेऊन चल जलमदात्याची सेवा केली दोघ दोन्ही कड बसली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली अन खांद्यावरी कावड वाजती या करकर खांद्यावरी कावड वाजती या करकर माती बाने काळे कुणी दुधा बाने पांढर ऊन सोसवना उतरला बघून एक झाडे आई बा म्हणाले घशाला पडली कोरडे भांड घेऊन गेला पुढे आलं पाण्यामध्ये बुडबुड तिथं घडू नये ते इप्रीत घडलं तिथं घडू नये ते इप्रीत सार घडले अन बाण आला घुसला गा काळजाच्या पासूर बाण आला घुसला गा काळजाच्या पासूर माती वाले काळ कुणी दुधा

0: मोरची कथा हाय दुनियेला ठाव सांगणारा सांगून गेला उरलं त्याच नाव आता कलियुग आल जग उपराचं झालं आओ बगल तिथ दिसत या सार काळ बगल तिथ दिसत या सार काळ अन मायेचा गाजरा गेला तेला या पाजरे मायेचा गाजरा गेला तेला या पाजरे मातीवाने काळे कुणी दुधावाने पाहतर धनगराची मेदर का धनगराची
1: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा ताल लयींचा संस्कृतीचा सुरेल लोकवारसा लावणीची थिरकती चाल फुगडीची लय पोवाड्याचा जोश गोंधळ गीतांची रंगत संगत लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 89.6 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या मोबाईल ऍप वर.
2: मंडळीनो आता ऐकाया शेतकऱ्याच्या जीवनात त्याच्या जिद्दीक आणि मातीशी असलेल्या त्याचा नात्याक सलाम करणारा ह्या लोकगीत. गावातल्या लोकांचा आनंद आणि जल्लोष अनुभवया जयवंत कुलकर्णी आणि सहकार्यांनी हा गायला असा दादा कोंडके यांचा गीत असा आणि संगीत दिला असा प्रभाकर जोग यांनी. ऐकाया.
3: पेशीर, पेशीर,

0: मंडळी आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 93.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर.
1: शोधे हो, आताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:25 झालेली आहेत. ऐकूया रविवार दिनांक 5 जुलै 2026 रूपरेषा. श्रोते हो, आमची प्रातकालीन सभा मुंबई केंद्रावरून 5:51 सुरू होईल. यामध्ये प्रसारण उद्घोषणा, विशेष समन्वित आणि इतर कार्यक्रम ऐकू शकाल. 7:25 ऐकू शकाल अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 9 ते सायंकाळी 5 विविध भारतीचे कार्यक्रम ऐकू शकाल. या दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 3 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण सायंकाळी 5 सुरू होईल. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा आणि कार्यक्रम रूपरेषा आपण ऐकू शकाल. त्यानंतर हिंदी चित्रपट संगीत 5:30 प्रसारित करू रंगभूमी ते रुपेरी पडदा. अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेला संवादाचा भाग पहिला. सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 ऐकू शकाल हिंदी बातम्या. 5:05 लोकसंगीताचा कार्यक्रम. 6:25 सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रूपरेषा आणि सुविचार ऐकू शकाल. 6:30 आनंद घेऊ शकाल भक्तिसंगीताचा. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून विविध कार्यक्रम सहक्षेपित करू. या दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारती. तर श्रोते हो, लक्षात घ्या, हे सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल News on AIR या मोबाईल ॲपवरून आम्ही सहक्षेपित करू. याच दरम्यान FM 103.6 MHz ऐकू शकाल ठीक 7:30 ICC वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेट संघादरम्यान लॉर्ड्स स्टेडियम लंडन इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत. तर श्रोतेहो, ही होती उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz. आता ऐकूया आजचा सुविचार. मंडळी, ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते. याचा अर्थ आपले ज्ञान इतरांसोबत वाढल्याने समाज समृद्ध होतो आणि आपले सुद्धा ज्ञान आपण सुद्धा अधिक परिपक्व होतो.

श्रोते हो, आता संध्याकाळचे 6:30 झालेली आहेत. आनंद घेऊया भक्तिसंगीताचा. सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरानं. जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आहे आणि संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो, आज ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1943 रोजी म्हापसा गोवा येथे झाला. 4 दशकाहून अधिक काळ शास्त्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया त्यांनी गायलेली पुढील 2 भक्तिगीतं ऐकून. आता ऐकूयाच प्रभाकर कारे यांनी गायलेलं, माफ करा, प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं समर्थ रामदास यांची अभंगरचना. संगीत दिलं आहे सुधीर मोघे यांनी.

0: मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते.
1: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड. नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
2: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनीत गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: आता ऐकणार आहोत प्रभाकर कारेकर यांनी गायलेली माणिक प्रभू यांची भक्तिरचना. संगीत सहज आहे अनिल अरुण यांचा.

0: वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते.
1: नो नो नो, आय एम हॅपी. ओ माय गॉड, यू आर स्केअर्ड. नो, आय एम हॅपी. ओ बाय बाय.
2: श्रोते हो, रंगभूमी ते रुपेरी पडदा, अभिनेत्री हर्षदा बागायतकर यांच्याशी संजीवनी पालयेकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला, रविवार दिनांक 5 जुलै 2026 रोजी आणि सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी भाग दुसरा नक्की ऐका. सादर करते आहेत डॉक्टर सुनीत गायकवाड. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. श्रोते हो, आज स्वामी विवेकानंद यांचा स्मृती दिन आहे. तरुणांना प्रेरणा देणारा त्यांचा उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा विचार आजही लोकप्रिय आहे. त्यांना अभिवादन करूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया. कविता कृष्णमूर्ती, मोहम्मद अजीज यांच्या स्वरानं, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलल यांचं. देशभक्तीपर हे गीत आहे, चित्रपट कर्मा.

0: श्रोते हो, आताच आपण कविता कृष्णमूर्ती आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गाणं ऐकलं. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, आणि 7:10 ते रात्री 11:10 कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान रात्री 7:15 ऐकू शकाल साप्ताहिक समालोचन, आणि रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारती. तर श्रोते हो, यासाठी जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे. श्रोते हो, येणारा प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यात आनंदाची बरसात घेऊन येवो या सदिच्छेसह मी नेत्रप्रभा दळवी आता तुमचा निरोप घेते. नमस्कार.
1: T26 straight from the Miami stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
3: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत. आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. तत्पूर्वी ऐकूया काही महत्वाचे संदेश.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ec. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
5: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणी मुंबई, नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपर फुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलाइजर के लिए समस्या पैदा हो गई. यूक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
2: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला, आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून RL ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
3: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस झाला.

0: पासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
1: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागाने येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कनकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत. सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
6: के हम खो गए प्यार की रागिनी में.
4: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
8: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मुक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनीही पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर 7-12 नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो, डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
7: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
8: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या 2 आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
7: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13 आषाढ शके 1948 दिनांक 4 जुलै 2026 यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी माहिती करून घेणार आहोत. आता आहार व्यवस्थापनामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असतो. मग हे आहाराचं व्यवस्थापन का करणं आवश्यक आहे, किंवा त्यांना आपण आहार देताना काय काय काळजी घेणं आवश्यक आहे, काय बदल करायला हवेत, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र करंबेळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आहार व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय?
2: व्यवस्थापन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे मॅनेजमेंट. आता ज्या वेळेला आपण व्यवस्थापन म्हणतो त्या अर्थी जे काही आपण त्यांच्या मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेस ज्या आहेत शेतकऱ्यांच्या सध्या प्रचलित असलेल्या मॅनेजमेंटल प्रॅक्टिसेसमध्ये थोडाफार बदल करून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मुबलक प्रमाणात दूध उत्पादन होईल, त्याप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना त्याच्यातून मोबदला मिळेल, या प्रकारचं व्यवस्थापन आपल्याला अपेक्षित आहे. दुधाळ जनावर हा विषय आहे, त्याच्यामध्ये महत्वाचे जे काही प्राणी येतात ते आहेत गायी आणि म्हशी. आता म्हशी पूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात जास्त म्हशींचं पॉप्युलेशन जी काही संख्या आहे ही आपल्या देशात आहे. त्याचप्रमाणे गायींचंही पॉप्युलेशन आपण नंबर 1 आहोत. आता गायी म्हशींच्या दोन्हीच्या दुधाचं उत्पादन जर पाहिलं तर पूर्ण जगामध्ये आपण प्रथम क्रमांकावर येतो. पण आपण जर पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक जनावरामागे जर उत्पादन आपण जर बघितलं दुधाचं तर ते जगाच्या तुलनेच्या मानाने ते खूपच कमी आहे. आणि हे जे काही उत्पादन जे जनावरं देत असतात जे दुधाच्या माध्यमातून त्यातून शेतकऱ्याला तितकासा मोबदला मोठ्या प्रमाणावर मिळत नाही. मग अशा वेळेला आपण जर पाहिलं की या इंडस्ट्रीमध्ये आता ही हळूहळू इंडस्ट्री होत चाललेली आहे, आपण ज्याला डेअरी इंडस्ट्री असं म्हणतो, तर इंडस्ट्री म्हटलं तर त्याच्यातून प्रॉफिट हा एकमेव उद्देश आपला असतो. जे काही आता सध्या प्रचलित आहार व्यवस्थापन जे चाललेलं आहे त्यातून तितकासा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाहीये. आणि तो मिळवून देण्यासाठी जर पूर्ण खर्च जर आपण काढला पूर्ण या इंडस्ट्रीतला जो दूध उत्पादनावर होणार आहे त्याच्यातला जवळपास 60-70% खर्च हा या खाद्यावर होत असतो. आता इथेच आपल्याला स्कोप आहे की कमीत कमी आपण तो करू शकू जेणेकरून त्याचा नफ्यामध्ये रुपांतर होईल. सो असं आहार व्यवस्थापन याचा अर्थ थोडक्यात सांगायचं झालं तर जनावरांना लागणारी जी काही ऊर्जा आहे, प्रथिन आहेत, खनिज मिश्रण आहे किंवा जीवनसत्व आहेत ही आपण योग्य प्रमाणात दिली. काही वेळेला होतं असं की तो इम्बॅलन्स आहे, म्हणजे समतोल राखला जात नाही. काही वेळेला जास्त प्रमाणात दिलं जातं, काही वेळेला कमी प्रमाणात दिलं जातं. सो असा असमतोल जर राखला गेला असं जर होत असेल तर साहजिकच त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. आणि म्हणून आहार व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा जो काही नफा आहे तो वाढवता येईल.
1: बरोबर आहे. आता सर संतुलित आहारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो?
2: संतुलित आहार जो आतापर्यंत आपण देत आहोत ही पूर्वी म्हणजे जोपर्यंत आपण डोमेस्टिकेट ही जनावरं केली नव्हती, आपण पाळायला सुरुवात करण्याच्या पूर्वी हे सगळी जनावरं जे काही गायी आहेत म्हशी आहेत ही जनावरं आपल्या जंगलामध्ये किंवा फॉरेस्टमध्ये तिकडे ती आजही जनावरं आहेत. आपण जर वाईल्ड बफेलोज बघितलं आफ्रिकेमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये दिसतात, तर ही जी जनावरं तिथला जो काही वाळलेला सुका चारा आहे किंवा जो काही हिरवा चारा जो सीझनली अवेलेबल आहे तो खाऊन ती आपल्या वासरापुरतं तेवढं ते दूध उत्पादन देतात आणि ते वासराची काळजी घेण्यापुरतं मर्यादित आहे. पण ज्या वेळेला आपण ही जनावरं पाळायला लागलो त्यावेळेला त्या वासराची काळजी तर घेतली गेलीच पाहिजे, पण मनुष्याच्या जी काही प्रथिनांची गरज आहे ती दुधातून भागवली जावी या उद्देशापोटी माणसाने ही जनावरं जी आहेत ही पाळायला सुरुवात केली. आता ही पाळायला जनावरं जी सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांना खायला पण जास्त घालायला हवं हेही त्यांच्या लक्षात आलं. केवळ हिरवा आणि सुका चारा खायला घालून तेवढ्या प्रमाणात दूध मिळणार नाही. मग त्यांनी सुरुवात अशी केली की जे काही शेतीतून जी उप उत्पादनं मिळणार आहेत, सगळ्यात महत्वाचं आपण उदाहरण देता येईल की गव्हाचा कोंडा आहे की तांदळाचा काही कोंडा असतो किंवा पॉलिशिंग असतं किंवा डाळ वर्गीय पिकं आहेत, तूर डाळ किंवा मूग उडीद डाळ चणा डाळ ह्याची जी वरचे टर्फल आहेत ही आपण खाऊ शकत नाहीत, मग ती त्यांनी जनावराला द्यायला सुरुवात केली. त्यानंतर तेलबिया आहेत त्याच्यात तेल काढलं गेलं आणि तेल काढल्यानंतर जो चोथा उरतो पेंड आपण त्याला म्हणतो, सरकीची पेंड आहे, शेंगदाण्याची पेंड आहे, सूर्यफुलाची आहे, करडई आहे, अशा वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडी सुद्धा या जनावरांच्या आहारात वापरल्या जाऊ शकतात. आणि ह्या योग्य प्रमाणात आपण काही त्याचे ठोकताळेही बघू आणि ते योग्य प्रमाणात कसं मिसळता येईल जेणेकरून आपल्या जनावराला 20-22% प्रथिन या आंबोणातून मिळतील किंवा या खुराकातून मिळतील, या प्रकारे आपण त्याचं समतोल राखून ते मिश्रण आपल्याला बनवता येऊ शकतं.
1: म्हणजे जे घटक वाया जाणारे आहेत त्यांचा समावेश आपण पशुखाद्यामध्ये करू शकतो. बरोबर. दुधाळ जनावरांना आहार देताना आपल्याला घरी पशुखाद्य बनवता येईल का सर?
2: हो नक्कीच. जनावरांसाठी लागणारा जो खुराक आहे जे आंबोण आहे ते घरच्या घरी चांगल्या पद्धतीने बनवता नक्कीच येऊ शकतं. आता त्यासाठी आपल्याला महत्वाचे घटक कोणते लागतात ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला माणसाला ऊर्जेसाठी कर्बोदक म्हणा किंवा ऑइल्स असतात, तेलबिया पासून मिळणारे ज्या तेल आहेत ते आपण वापरलं जातं. प्रथिनांसाठी आपण शक्यतो जास्त प्रमाणात वापरलं जातं, काही वेळेला प्रॉन्स किंवा मासे आहेत ते हे करू, पण आपण हे मासे किंवा जे काही मांस आहे हे आपण या जनावरांना खायला घालू शकत नाही. सो त्यांची जी काही प्रथिनांची जी गरज आहे ते आपण तेलबियाच्या पेंडीमधून ती पण ती पूर्ण करत असतो. आता यामध्ये येणारे म्हणजे आता सरकीची पेंड आली ज्याला कॉटन सीड केक म्हणतात, त्यानंतर शेंगदाण्याची पेंड आहे, सूर्यफुलाची करडईची पेंड आहे, ही प्रथिनांचा स्रोत म्हणून आपण त्याला वापरू शकतो. त्याचप्रमाणात ही झाली ऊर्जा आणि प्रथिनांच्या बाबतीमध्ये. ऊर्जेच्या साठी आपण सांगायचं झालं तर मका आहे, हे मका हे फारच महत्वाचं पीक आहे कारण मका हा तेवढ्या प्रमाणात माणसांकडून खाल्ला जात नाही म्हणून तो जनावरांसाठी आजही उपलब्ध आहे. सो मक्याचं उत्पादन हे पशुखाद्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलं जातं, त्याप्रमाणे ते आपल्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. सोयाबीन आहे हे आपण प्रथिनांचा सोर्स म्हणून आपण वापरतो. हे ऊर्जा आणि प्रथिन हे दोन महत्वाचे घटक आहेत पशूच्या आहारामध्ये आणि ते भागवण्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे मका, तेलबियांच्या पेंडी, त्या व्यतिरिक्त जसं आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा किंवा पॉलिश, राईसचं पॉलिश ज्याला म्हणतात किंवा मग जे चुनी म्हणतो आपण त्याला, जसं मी मगाशी सांगितलं डाळींचं जे तूर डाळ आहे, मूग डाळ, उडीद डाळ, याची जी वरची टर्फल आहेत त्याला चुनी असं म्हटलं जातं, हे आपण त्यात वापरू शकतो. आणि त्याशिवाय जनावरांना लागणारी जी कॅल्शियम, फॉस्फरस हे आपण नेहमी ऐकत असतो, ही खनिजे आहेत, हे मिनरल्स आहेत, तेही जनावरांना तितक्याच प्रमाणात वापरावं लागतात कारण बरंचसं जे काही कॅल्शियम आहे ते जनावरांचं दुधावाटे जातं. जवळपास 1.2 ग्राम कॅल्शियम हे प्रति लिटर दुधामागे जनावरांच्या शरीरातून बाहेर पडत असतं. आता एवढं जो कॅल्शियम आहे हा भरून काढण्यासाठी ही जी खनिज मिश्रण आहेत ही देणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे काही जीवनसत्व आहेत, ए आहे, डी आहे, ई आहे, ही जीवनसत्व जी आहेत ही देणं ही अतिशय आवश्यक आहे कारण ती जनावरांच्या कोटीपोटात तयार होत नाहीत. आणि ही जीवनसत्व, खनिज, ऊर्जा स्रोत आणि आता मी सांगितल्याप्रमाणे प्रथिनांचे स्रोत हे एकत्र योग्य प्रमाणात मिसळल्यानंतर आपल्याला घरच्या घरी खुराक बनवता येऊ शकतो. मग त्यासाठी एक प्रमाण आपलं ठरलेलं असतं. आता याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, त्यांच्या किमतीनुसार आपण ठरवतो, त्यांची अवेलेबिलिटी म्हणजे आपल्या भागामध्ये ते उपलब्ध आहे किंवा नाही त्यानुसार आपण त्यांचा वापर हा आपल्याला ठरवता येऊ शकतो. आता साधारणपणे मका जर वापरायचा झाला, मक्याच्या जागी आपण गहू, तांदूळ, बार्ली, ज्वारी, बाजरी यापैकी कोणतेही तृणधान्य आपण वापरू शकतो, पण मका हा प्रिडॉमिनेंटली आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि पशुखाद्यात वापरला जातो. आता हा मका साधारणपणे 30-35 किलो प्रमाणात, त्यानंतर तेलबियांच्या पेंडी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात 30-35 किलो. आता हे ज्या तेलबियांच्या पेंडी आहेत ह्या तुम्ही एकच पेंड न वापरता 3-4 प्रकारची जर आपल्याकडे अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ते वापरलेलं कधीही चांगलं कारण त्याच्यातून मिळणारे जे वेगवेगळे घटक आहेत ते जनावरांना नक्कीच उपयोगी पडतील. त्यानंतर येतो हा गव्हाचा कोंडा किंवा मग राईस पॉलिश, तांदळाचा कोंडा. आता हा जो कोंडा वापरायचा आहे त्याचं प्रमाण साधारणपणे 25-30% पर्यंत घेतो आणि उरलेलं जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक आहेत, जे दोन घटक आहेत अगदी कमी प्रमाणात लागतात पण अत्यंत महत्वाचे, ते म्हणजे खनिज मिश्रण जे 2% आणि त्यात मीठ, आपण जे कॉमन सॉल्ट जे म्हणतो मीठ, खड्याचं मीठ हे स्वस्त असतं, सो खडा मीठ हे 1% प्रमाणात. असं एकूण 100 किलो हे मिश्रण तयार होतं आणि हे 100 किलो मिश्रणामध्ये आपल्याला जवळपास 18-20% प्रथिनं ही सहज जनावराला उपलब्ध होऊ शकतात. घरच्या घरी बनवल्यामुळे आपल्याला त्याची प्रत माहीत असते, या ज्या काही आपण कच्चा माल वापरणार आहोत त्याची प्रत आपल्याला कळते आणि माहीत असल्यामुळे आपण बनवलेला खुराक हा अत्यंत उत्तम प्रतीचा आहे याची खात्री आपल्याला देता येऊ शकते आणि ती नक्कीच जनावरांना उपयोगी पडते.
1: नक्कीच नक्कीच. आता सर, या व्यतिरिक्त आपण म्हणजे ऊसाचे वाडे जे असतात तर हे सुद्धा आपण जनावरांना द्यावेत का?
2: हा, ऊसाच्या वाड्याबद्दल सांगायचं झालं तर ज्या भागामध्ये हे ऊस पिकवला जातो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मोठ्या प्रमाणावर हा ऊस पिकवला जातो, आता याचे जे वाडे आहेत हे जनावरांना खाऊ घातले जातात. याचे जे काही वरचा जो शुगर केन टॉप म्हण जो वरचा पोर्शन असतो तो, पण तो खाऊ घालून त्याच्यातून प्रथिनं हार्डली 3-5% प्रमाणातच मिळतात, पण त्याच्यातून त्यांचं उदरभरण होतं. बऱ्याचदा असं होतं की ज्या वेळेला अवर्षण प्रमाण परिस्थिती तयार होते आणि दुष्काळग्रस्त भागांमध्ये सुद्धा याचे उसाचे वाडे खाऊ घालण्याबाबत सरकारकडूनही सांगण्यात येतं बऱ्याचदा, कारण जनावरांना तिथे जगवणं अतिशय आवश्यक आहे, पण त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट केल्यानंतरच आपण ते करू शकतो. त्याला काहीतरी प्रोसेसिंग मेथड्स आहेत, कारण त्याच्यामध्ये ऑक्झालेटचं प्रमाण जास्त असतं. आता हे जे ऑक्झालेट असतं ते जनावरांनी खाल्लेला कॅल्शियम जो असतो, इतर खाद्यातून खाल्लेला कॅल्शियम, त्याला जाऊन हे चिकटतं हे ऑक्झालेट, आणि त्याच्यापासून एक जो कॅल्शियम ऑक्झालेट नावाचा बॉन्ड तयार होतो, आणि त्यामुळे कॅल्शियम हे जनावरांना अव्हेलेबल होत नाही, शोषणासाठी कॅल्शियम उपलब्ध राहत नाही, आणि त्या जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता दिसू लागते. आता अशा वेळेला ही जर आपल्याला वाढे खाऊ घालायचे असतीलच, तर त्यावेळेला आपण जनावरांच्या आहारामध्ये जे काही 20-30 ग्राम एवढं प्रमाणामध्ये त्यांच्यात कॅल्शियमचं मिश्रण जे आहे, क्षार मिश्रण किंवा मिनरल मिक्सर, हे घालणं अतिशय आवश्यक आहे, आणि ते जर घातलं तर ऑक्झालेटचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येऊ शकतं.
1: बरोबर. आता सर, शरीर अवस्थेनुसार सुद्धा म्हणजे काही वेळेला मग आहार नियोजन करणं आवश्यक आहे का?
2: हो, शरीर अवस्थेनुसार आपण जर म्हटलं तर ज्या वेळेला वासरू जन्माला येतं त्यानंतर ते सुरुवातीचे 3 दिवस जे असतात ते हा वासराचा जो सुरुवातीचा काळ असतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना माहित असेल की या रवंथ करणारी जी जनावरं आहेत, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढी, यांच्यामध्ये त्यांच्या पोटाचे 4 कप्पे असतात. आता याच्यातले 4 कप्पे जे असतात हे त्यांचे जन्मतःच नसतात, सुरुवातीला फक्त एकच कप्पा असतो, ज्याप्रमाणे आपलं जठर आहे त्याप्रमाणे त्यांचं एकच असतं, पण त्यानंतर हळूहळू ते 3-5 महिन्यापर्यंत ते विकसित होतात आणि त्यांच्या पोटाचे 4 कप्पे तयार होतात, आणि त्यानंतरच ते चारा पचवू शकतात, कारण हे जे प्रत्येक कप्पा जो असतो त्याचा प्रत्येकाचं वेगवेगळे कार्य आहेत, आणि त्यामुळे पहिला जो कप्पा असतो रुमेन जो, ज्याच्यामध्ये एनोरोबिक फर्मेंटेशन होतं, याचा अर्थ तिथे हवा अजिबात नसते आणि त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया असतात, प्रोटोजोआ असतात, सूक्ष्मजीव, ते एन्झाइम्स प्रोड्यूस करतात आणि ते या खाद्याला पचवत असतात या रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये. आता वासरांमध्ये काय होतं, ज्यावेळेला ही वासरं जन्माला येतात त्यावेळेला ती सुरुवातीचे 2-3 दिवस हे जो चीक असतो, जे सुरुवातीचं जे दूध येतं, कोलेस्ट्रॉम म्हटलं जातं त्याला, आणि ह्या जो कोलेस्ट्रॉम आहे या कोलेस्ट्रॉमवरती वाढतात, हे देणं अतिशय आवश्यक आहे. ते वजनाच्या 1.5 प्रमाणात द्यायला हवं. जर वासराचं वजन 25 किलो असेल जन्मतः तर 2.5 किलो म्हणजे 1.1 किंवा 10% अशा प्रमाणात ते द्यायला हवं, आणि ते सुद्धा 2.5 किलो एकाच वेळी न देता दिवसातून 5-6 वेळा विभागून द्यायला हवं. हे झालं सुरुवातीच्या 3-4 दिवसानंतर. त्यानंतर ते जसं जसं मोठं होतं दूध प्यायला सुरुवात करतं, आणि ते दूध प्यायल्यानंतर हळूहळू जर आपली जर गाय दुधात नसेल किंवा काही कारणास्तव ती वासराला दूध पाजत नसेल तर अशा वेळी आपल्याला आर्टिफिशियल मिल्क सुद्धा बनवता येऊ शकतं, आणि हे आर्टिफिशियल मिल्क जनावरांना आपण बॉटलद्वारे सुद्धा पाजू शकतो. त्यानंतर काही काळानंतर काप स्टार्टर दिला जातो, साधारणपणे 15-20 दिवसानंतर. आता हे काप स्टार्टर जे असतं ते शक्यतो जे फार डायजेस्टेबल, अतिशय पचनीय जे काही घटक आहेत, सोयाबीन आहे, मका आहे, मक्याचा भरडा आहे, सोयाबीन आहे, याचं जे मिश्रण असतं ते सुरुवातीला दिलं जातं, ते पचायला खूप हलकं असतं. आता यामध्ये बऱ्याच वेळेला प्रतिजैविकही आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, आणि हे ऍड केल्यानंतर त्याची ही जी काही प्रतिकारक शक्ती असते रोगांशी लढण्याची सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय आवश्यक असते, ती त्याला याच्यातून मिळत असते. आता हे काप स्टार्टर सुरुवातीला आपण देतो, काप स्टार्टर नंतर हळूहळू आपण त्याला जे काही हिरवा पाला आहे, जो लुसलुशीत चारा आहे, त्याच्यामध्ये द्विदल पिकं जी आहेत ती युजली वापरली जातात. त्यात लुसन म्हणजे लसूण गाज जो म्हणतो किंवा बरसीम असतं, ही द्विदल धान्याची पिकं ही बऱ्याचदा आपण जनावरांच्या खाद्यामध्ये वापरली पाहिजेत, निदान या वासरांच्या खाद्यामध्ये, जेणेकरून त्यांना हे जे हिरवा चारा आणि सुका चारा खाण्याची सवय होईल. आता ही हळूहळू वाढत गेल्यानंतर साधारणपणे 1 वर्षाचा कालावधी उलटला की त्यानंतर ती जनावरं जी आहेत ही माझावर येणं आवश्यक आहे. आता त्यासाठी केवळ 1 वर्ष हाच काळ न धरता त्याच्यासोबत त्यांचं वजनही साधारणपणे 250-350 किलो पर्यंतही वाढलं पाहिजे. सो वजन आणि वय या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला जुळून येतात तेव्हाच आपण त्यांना कन्सीव्ह करतो, आणि त्यानंतर साधारणपणे 2 वर्षाच्या आत आपल्याला पहिलं वेत मिळतं. आता या काळामध्ये आपल्याला जी महत्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे त्यांच्या आहारावर. पण जर त्यांचं गाभण काळ पाहिला तर साधारणपणे 9 महिने आणि 9 दिवस असा साधारणपणे मानला जातो. तो याच्यातला शेवटचा जो काळ आहे, शेवटचा 1/3 काळ म्हणजे शेवटचे 3 महिने, हा काळ अतिशय महत्वाचा आहे, कारण या शेवटच्या 3 महिन्यांमध्येच जनावरांचं आतलं वासरू आहे, गर्भाशयामध्ये असलेलं वासरू, त्याची वाढ ही 2/3 वाढ ही शेवटच्या 1/3 काळामध्ये होत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर 25 किलोचं जर ते वासरू तयार होणार असेल तर त्याचा 1/3 त्याची वाढ जी आहे म्हणजे साधारणपणे 8 किलो ही पहिल्या 6 महिन्यात होते आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये ते 16 किलो वाढतं. अर्थात हा जो काळ आहे शेवटचा तो अतिशय महत्वाचा आहे आहाराच्या दृष्टिकोनातून, कारण याच काळामध्ये जनावराची रिक्वायरमेंट खूप जास्त असते, पशुखाद्यातून ती आपल्याला पूर्ण करायची असते आणि अशा वेळेला साधारणपणे जनावराच्या वजनाच्या 1% एवढ्या प्रमाणात जनावराचं वजन समजा 300 किलो असेल तर 3 किलो खुराक हा त्याला देणं आवश्यक आहे. त्याबरोबर आता अजून एक काही एक मिसकन्सेप्शन आहेत या बाबतीमध्ये की कॅल्शियम हे जनावराला या काळामध्ये दिलं गेलं पाहिजे जेणेकरून पुढचं दूध तिचं वाढेल, पण हा अतिशय चुकीचा कन्सेप्ट आहे. शेवटच्या जे काही 2 महिने असतात या काळामध्ये जनावरांना मिनरल मिक्सचर देणं थांबवायला हवं, कारण याच्यात काय महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या वेळेला कॅल्शियम आपण देतो या मिनरल मिक्सचर मधून त्यावेळेला त्याचे ऍब्झॉर्प्शन साईट्स असतात जे त्यांच्या आतड्यामधून हे कॅल्शियम शोषलं जातं. हे जे शोषलं जाण्याची क्रिया जी असते ती मंदावते, कारण जनावरांची कॅल्शियमची जी गरज असते ती कमी असते या काळामध्ये. जनावरांची कॅल्शियमची गरज आहे ही ते दूध द्यायला सुरुवात केल्यानंतर वाढते, सुरुवातीला ती कमी असते. अशा वेळेला जर आपण त्याला कॅल्शियम दिलं तर त्याची जी काही शोषण आहे ते मंदावतं आणि त्याचं शोषण ज्या वेळेला मंदावतं तेच पुढे तसंच कॅरी ऑन होतं आणि ज्या वेळेला जनावर आपण त्याला म्हणतो काविंग होतं, ज्या वेळेला त्याचं डिलिव्हर होतं जे आपण व्हायलं असं आपण म्हणतो, आता हे जनावर व्हायल्यानंतर कॅल्शियमची गरज अतिशय जास्त असते, पण ही जी शोषणाची क्रिया मंदावल्यामुळे कॅल्शियम शोषलं जात नाही जरी तुम्ही ते दिलं त्यानंतर सुद्धा, आणि त्यामुळे मिल्क फिवर सारखे रोग त्यांना होऊ शकतात आणि दुधातून ते कमी होतं. म्हणून हे सुरुवातीला देऊ नये याच्या शेवटच्या 2 महिन्यामध्ये आणि नंतर ज्या वेळेला ते जनावर व्हायल्यानंतर तुम्ही त्याला हे कॅल्शियम मिनरल मिक्सचर जे आहे ते योग्य त्या प्रमाणात द्यावं. आता किती द्यावं याबद्दल सुद्धा काही ठोकताळे आहेत. आता साधारणपणे या जनावरांच्या 1 लिटर दुधामध्ये 1.2 ग्रॅम एवढं कॅल्शियम असतं. जर ते जनावर हे 20 किलो दूध देणार असेल तर साधारणपणे त्या जनावराच्या शरीरातून दिवसाला 24 ग्रॅम कॅल्शियम हे बाहेर पडत असतं. आता हे 24 ग्रॅम कॅल्शियम प्लस त्याच्या स्वतःच्या शरीर पोषणासाठी लागणारं 15-20 ग्रॅम कॅल्शियम असं धरून 30-40 ग्रॅम कॅल्शियम जे काय जनावराला लागणार आहे ते त्याला खनिज मिश्रणातून द्यायचंय. आता ह्या खनिज मिश्रणामध्ये साधारणपणे 20-22% कॅल्शियम असतं, त्यामुळे 150-200 ग्रॅम एवढ्या प्रमाणावर जर आपण खनिज मिश्रण दिलं तर त्याची ही गरज आपल्याला पूर्ण भागवता येऊ शकते.
1: बरोबर आहे. म्हणजे आहार नियोजन खरं तर खूप महत्वाचं आहे विविध टप्प्यांमध्ये. आता सर आपण बघतो की वेगवेगळ्या ऋतुमानानुसार जनावरांचं खाण्याचं प्रमाण कमी जास्त हे होत असतं, तर मग त्याप्रमाणे आहारामध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का?
2: हो, ऋतुमानानुसार नक्कीच काही बदल आवश्यक आहेत, कारण ऋतुमानानुसार आपल्याकडे जे काही टेम्परेचर आहे तापमान आहे आर्द्रता आहे हवेतली ही कमी जास्त होत असते आणि ही आर्द्रता आणि त्यांचं शरीराचं तापमान योग्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे घटक आहेत. सो ज्या वेळेला पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं असेल की शेण अतिशय पातळ होतं आणि कारण या काळामध्ये अतिशय मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो आणि हा जो हिरवा चारा आहे मग यामध्ये साधारणपणे 80-85% पाणी असतं. हे जे 80-85% पाणी असतं ते अर्थातच शेणावाटे निघतं आणि त्यांना जे शेण आहे ते पातळ होतं. आता हे जर टाळायचं असेल तर हिरव्या चारामध्ये सुका चारा याचा कुट्टी करून एक कुट्टी सुद्धा करणं अतिशय महत्वाचं आहे. हिरवा चारा आणि सुका चारा दोघांची कुट्टी करावी. कुट्टी करण्याच्या यंत्राच्या सहाय्याने आपण त्याची कुट्टी करावी आणि साधारणपणे 1 इंचापेक्षा मोठा तुकडा राहील अशा पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे. 1 इंचापेक्षा जर कमी असेल तर जनावरांचं पचन त्या ठिकाणी योग्य होत नाही आणि त्याही वेळेला तुम्हाला शेण पातळ दिसतं आणि म्हणून साधारणपणे 1 इंच किंवा त्याहून थोडंसं मोठं एवढ्या आकाराचे तुकडे करावेत कुट्टी यंत्राच्या सहाय्याने. आणि ते जर सुका आणि हिरवा चारा हे आपण साधारणपणे 1:3 या प्रमाणात मिसळतो, म्हणजे हिरवा चारा 1 किलो असेल तर 3 किलो हा चारा अशा प्रमाणामध्ये आपण मिसळून ते जर जनावरांना खाऊ घातलं तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये जे काही पातळ शेण दिसतं ते तुम्हाला दिसणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराचं तापमान टिकवण्यासाठी सुका चाराही ऍडिशनल द्यावा लागतो, कारण जेव्हा सुका चारा जनावरं खातात तेव्हा सुका चारा ज्या वेळेला पचतो त्यांच्या पोटामध्ये तर कोटीपोटात ज्या वेळेला जो पचत असतो त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हीट तयार होते. साधारणपणे शरीराच्या तापमानाच्या 2 किंवा 3 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त हीट त्यांच्या शरीरामध्ये तयार होते आणि ही हीट त्यांचं तापमान टिकवण्यासाठी आवश्यक असते. ऊर्जेची जी गरज आहे या पावसाळ्यामध्ये ती ऊर्जेची गरज आपण साधारणपणे 100 ग्रॅम एवढा बायपास फॅट जर आपण त्यांना दिलं किंवा 1/2 किलो मका एवढा जर आपण त्यांना ऍडिशनल दिला इतर खाद्याच्या व्यतिरिक्त तरी त्यांची पावसाळ्यातली त्यांची जी गरज आहे ती मागवता येऊ शकते. उन्हाळ्याचा जर विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जनावर ऑब्व्हियसली कमी खातात, ती धापा टाकत असतात, लाळ कुबारी शरीरा वाटून जात असते, कारण एक मेंटेनन्स म्हणजे थर्मो रेग्युलेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे तो, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात लाळ येतून हीट ते बाहेर टाकत असतात. मग अशा वेळेला त्यांना आपण जसं लिंबू सरबत पितो सो त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आपल्याला तसं बनवता येऊ शकतं. साधारणपणे एका जनावराला 10 लिटर पाण्यामध्ये साधारणपणे 1/2 किलो गूळ आणि त्यामध्ये 10 ग्रॅम मीठ आणि त्या व्यतिरिक्त 1 लिंबू एवढं जर आपण पिळून त्यांना दिलं सो त्यांच्याजवळ जो स्ट्रेस असतो, आधीच त्यांच्यावर जास्त दूध उत्पादनाचा स्ट्रेस असतो, ती व्हायलेली असते, विण्याचाही मोठा स्ट्रेस असतो, आणि हा तणाव आणि प्लस हा हीटचा स्ट्रेस हा सगळा जर भागवायचा असेल तर त्यांना हे व्हिटॅमिन सी याच्यातून मिळायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त झिंक, सेलेनियम, बायोटीन यासारखे जे काही घटक असतात, अन्न घटक, ते सुद्धा या जनावरांना जर आपण योग्य प्रमाणात दिले तर त्यांच्यावरचा स्ट्रेस कमी होऊन आपल्याला दुधाची पातळी जरी वाढवता नाही आली तरी आपण ती मेंटेन ठेवू शकतो,
1: टिकवू
2: शकतो. तर हे काही बदल आहेत, हे थोडेसे ऋतुमानानुसार करणं
1: आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे सर एकंदरीतच दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. पशुपालकांनी याची काळजी घ्यायला हवी की म्हणजे भरमसाठ त्यांना खाणं एकदम देणं तेही चुकीचं आहे आणि कमी आहार देणंही चुकीचं आहे.
2: समतोल
1: आहार देणं आवश्यक आहे आणि त्यांच्या शरीर अवस्थेनुसार सुद्धा त्यात बदल करायला हवेत. या सगळ्याच गोष्टी महत्वपूर्ण आहेत कारण त्यावरच आपलं दुधाचं उत्पादन अवलंबून असतं. सर आज आपण इथे आलात आणि दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया घेवडा उत्पादन तंत्र याविषयीची माहिती. आणि संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. तेव्हा श्रोते हो आता मला कांचन सावंतला निरोप द्या. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आले आहेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: कुछ पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह ओटीटी

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान। पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ। आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय। वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते। भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं, असं ते म्हणाले। देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असं मोदी म्हणाले। केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले।
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई। युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी, लेकिन हम

महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटर पर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृतविकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या Type 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल

0: बोल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रामसाहेब गोडाडे आणि पार्टी यांनी सादर केलेली गण अनुसयाची ओवी.
2: तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या ढोलावरती माझ्या ढोलावरती माझ्या ढोलावरती

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण आताच ऐकलत रावसाहेब गोडाडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली गाणं अनुसयेची ओवी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेली डॉक्टर महेश केळुसकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रात्रीचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ठीक. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसाईत 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:40 झाले आहेत. थोड्याच वेळात ठीक 8:45 ऐकूया समाचार संध्या. ठीक 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम, 11:00 हिंदी बातम्या, 11:05 इंग्लिश बातम्या. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.